0: तुम्ही ऐकून असत रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळची नी आईच्या कोंकणी प्रसारात तुमकां सुमेस्तां मोग असो स्वागत म्हणटा.
1: संत अन्नमयेची फिरगज तोडटा दबा जायन खेळून दाखयतात हास्यमय सामाजीक कोंकणी नाटक पप्पाचे फेवरेट. ह्या नाटकांत येवचे सर्व पात्र आनी नांवां केवल काल्पनीक. निज जिवनांत कोणाक कसलेंत संबंद आसचे ना, केवल काल्पनीक. आतां तुमच्या मुखार सदर करता पप्पाचे फेवरेट. ह्या नाटकाक दिग्दर्शनाक संगत दिला नानू मरल तोट्टाम, तशेंच रंगदमानिक्या मोरविन शिरवा.
2: हांवें तशें जाल्ल्यान तुज्या पप्पान म्हाका 1 महिन्याचे पयशे दिवंक आशिल्ले. काय होर इल्ले दिले, काल इल्ले दिले, आज इल्ले दिले.
3: नाया बाबा, तू आईलो बर पळयता ना, आमच्या पप्पान आसा पळय त्या रट्टूक सोडूंक 4 चंडे दिवंक तिची वेवस्था केला म्हण चिंतले. ओ पट्टींग पंचायतीचो उदार सोडतलो तुझो जू पळया न्ही साहेबा, हे तुका हातात झुजड जायना, एक सायडीन अशें जायना. हे लोंकडाचे
2: तुमकां लोंकडाचे जावंक पुरो, म्हाका हे भांगाराचे
3: लोकूर बरे उडयताय साहेबा. न्ही ओके, ते लोंकडाचे तुका भांगार ओके जाले. न्ही तूं माथ्याक हेडलायट घालून खाला सुट्ट गुंताय साहेबा.
2: म्हाका राती न्हिदिल्ल्या परा सपना येतात, ती सपना खंयची म्हाका क्लियर दिसना, ताका लागून हांवें हे हेडलायट घालून न्हिदचे.
3: तूं आतां हेडलायट घालून राती न्हिदचे गे
2: वय
3: लायटो न्ही, राती सपना पडल्यार तुका नितळ दिसना जाल्यार ताका हेडलायट घालून न्हिदचे न्ही बाबा, ताका व्होकल घाल न्हिदाची. व्होकल घाल न्हिदाचे सपना नितळ दिसता. ओके ये लुंगी बरी आसा साहेब, लुंगी हळदुवी बरी आसा.
2: जाय गी तुका
3: म्हाका
2: दियेत, काय प्रॉब्लेम ना,
3: भितर घाला न्ही
2: घाला. दियेत दियेत दियेत दियेत दियेत
3: हळदुवी कलर म्हणल्यार बारे. काले साहेबा दोळ्यान कळोक येयलो, काले जिड्ड मोर साहेबा, काले साहेबा ती लुंगी उमडू नाय गी.
2: काल म्हज्या शेजारच्या मोगरल्यान म्हाका इल्ले तारले दिल्ले, ते हांव सुटी करनाशिल्लो. त्या दोळ्यात अर्जंट एक फोन आयलो, हांवें चिंतलें की पंचायतीचो फोन अर्जंट न्ही गे, म्हणून हांवें काले केले. हांवें म्हजे हात अशे पुसले.
3: तुवें अशें पसून म्हाका दिलें गी
2: वय
3: माणे पलासपत्रान दिलें अनेस्थेशिया दिवच्या बदलेक हिंत जाता, हिंत बाकार राखून वयता हें सगळें आसून न्ही टॉनी. ओके तुजें नांव 3 टी म्हणलें
2: वय म्हजें नांव
3: टॉनी तोडटा. 2 टी जाले, अनेक टी खंय आसा?
2: अनेक टी अंगाच्या पेले

0: Lord Emma. Yeah, Lord Emma. Lord Emma.
1: Kita mau bertanya. Kita mau bertanya.
0: Tuka, apa sanggulnya samjat lagi na?
1: Tuka, kita berdua sanggul. Sanya je yang nu mulai raka. Sakal yang nu mulai belum.
0: Tuwe kita lah sanggul hari, awe tansu. Aunty, abe tu kahat aku tina melayu tina. Tu pancaeta koso, taluka koso, dia disilagi koso. Aunty tu kah bilkul zago tina. Ani sakar jaya naka, sanja jaya naka, pada ye magiri emunano, tuwe makasan jaya naka. Rastu dai tu kah makanai.
1: Alerato, tu baru manis, dewu biranti so, magne razar karso. अरे हर एक संते नहीं बोलो, उनो या रस्ते विषय मात्र कि त्याग तू खटुक जाए।
0: माका पॉलिश कर चेना का सर के तू जाना ही आऊं खटुक मुनानो। दर पंचायता की ता दूर दिलाएं, पाला सकाले माका पंचायता का पहला।
1: अरे रट्टो त्याग खुशी चा अक्रिस्तावनी चार फीट जागो सोंडे अनि तू ये चार फीट जागो सोंडो दया दाखिल निदालर जाते आसिल्ले
0: कले त्या अक्रिस्तावनी जागो सोंड सोंडीला अवें तो का जागो सोंडी जम चेंगे ना आऊं तो का ये किंच जागो सोंडी ना चाइ जालर त्या अक्रिस्तावला किंच अनेक चार फीट सागो सोडूं संग अने आऊं सागो सोडता मुच्छी खबर विश्रम सोडो
2: किता बहुत मतलब इल्ले लोगों लोग थाई नगे सागो का कुम्बन बहुत मतलब वैसा नगले वर्ता की तुम्ही
0: अंगारे उन तुझे कॉमेडी की है मरता ना वरी ना मुन्ना तुका कली ना सानी मगर किता कुम्बन मजा लगी सदा नी सागो साई मुन्ना निशारता रस्ते के जागो विसर्चा जलाने जाग्रतो
2: तुम्हें है अब अभी तक
3: अबा अबा अब चेवासन बोरन वो पूरा जले
1: पूरा वासन पूरा जले की बता
3: वही अबा
1: शुभोनी जलेंगे
3: वही
1: अबा तब बस अब तब बस आएंगे बस
3: अताम कहे कानी संग अबा प्लीज
1: आता तुम कहे कहे कहानी संगत जेगे ये का गांव आते ये क्लो वने रिपेयरी करता लो आसल लो था चल गी सर पैसे ना तिल्ले बरे कुटाम गारंट संतोष समाधान आसल ले अनि माय अबोग आसल लो बरी माइल बुर्गी आसल ले एक दिस या कुट मांचरे राय ऐसो दौड़ो पड़लो अनि राय ने मंत्री का पनो तंजे आंगरी बागलारे तम्बत तम्बतु ना नेदो वरली
3: ना ना बा ही कानी मगा गुत्ता सा ही अम्चे पात्रबान मिसा चे शर्मा ओवरलार बरी कंसंगला ती नका बा दूसरी संग प्लीज
1: वही की बता ही कानी तुमका संगला की पात्रबान ना
3: वही वही वही
1: जाइए बता अत अन्य कानी संगता हो अमेरिका दे एक बार आवर तंजे बुर्गिया सिल्ले ताजा नाम हैट मी वेट यू त्या बुर्गिया के दो तोरने वसों को ईगर जे वसों को मस्त मौरत है ते ईगर जे लान भीतर वसों दंगा जाए न तिल्ले ईगर जे भीतर वसों को
3: जाए न तिल्ले
1: ते बुर्गे देर आवर्तन जा प्रायर है एक मार रखकर पीड़े वोड़ ओक जाऊनो देव आदेन जाले ताजी मौरना जी रीत जाले उपरांत ताचा आवे न ताजी पर्स हन्न विगारा ले गिनीली विगारान पर्स उक्ते गर्न पोले ले अने तंतु एक चीट बरो नसिल्ले पुता ता चीटी राशे बरो नसिल्ले अम का एक वटली इगर जाइजे अने अवे पॉकेट मनी जा नूर ले आयवत तेरु सेंस अम पहले दान जा उन्दे ता पुता आयवत तेरु सेंस मिलारे अम चे पन्नास रुपए जाता
3: अबा अबा ही कनी अम्मे पत्रा बाल मिसा देवलार शर्मवान संगला तुझे लगी अम्मे पत्र बच्चे कनी और सोड दूसरी कनी और नान किया बा
1: अयो आमच्या पाद्रवाच्या काणये मुखार आमच्यो काणयो टुस्सुबता. तुमकां पळयतना मस्त म्हाका खुशी जाता. आमचो पाद्राब आमच्या जिवितांत जावचे पवित्र पुस्तकांतली उतरां काणये रुपार सांगता की पवित्र पुस्तकांतली जेजूची उतरां आमकां सारखे समजूंक त्या देखून उतां तुमी शर्मा भरेंकर आयकतात आनी मुखार सारकें आनी भरेंकर आयकया पुता. हय पुता, तें काणयेचें जालें. तुमच्या इस्कालांत आतां कितें बरो जाता सांगा पुता म्हाका. इल्ले इस्कालांत तुमची गजाल जायत पुता म्हाका शिकय. ए बी सी डी ई येत पुता यान ते म्हणा इंग्लीश तुमकां इस्कॉलान शिकतल्यांक पुता. आतां आमी घरा कोंकणी उलयत जाय, कोंकणी उरयत जाय. पुता तुजे बरें जालां, स्पश्ट जालां.
3: आबा आबा, म्हजे एक सवाल आसा तुका.
1: सांग पुता.
3: आबा, सलमान खान ताजे बर्थडे दिसा केक कट करतना कितले फुंकलरी वाद पलोवना कित्याक?
1: हळे पुता, त्या सलमान खानान बर्थडे कसरा म्हाका आपोवंक उत्तरा रे.
3: कित्याक ही म्हणल्यार ताणे तोंडाक मास्क घाल्ला बा.
1: तुजे बरें जाला पुता, बस्त जाला.
3: आबा आबा, आतां म्हजे एक सवाल. ए बी सी डींत बी आसा पळय, मस्त पिक्चर पळयता कित्याक?
1: अरे पुता, म्हज्या जिवितांत हांवें पिक्चरांच पळोवनात रे. आनी कशें हांवें सांगचें तुमकां?
3: कित्याक ही म्हणल्यार आबा, बीच्या मुखार सी डी आसा पळय, त्या देखून बी मस्त पिक्चर पळयता.
1: ह्या भुरग्याची गमत पळयल्यार तुजेय बरें जाला, स्पश्ट जाला.
3: आबा आबा, म्हजे एक सवाल आसा तुका.
1: सांग पुता सांग.
3: मध्या राती भयंकर पावस गडगडो सगळ्याने, पूण तुझी सत्री बिसाना, तूंय बिसाने, कशें आबा?
1: अयो पुता, तूं कितें म्हाका मांकड करूंक बसर लायगे? हांवें रेनकोट घाल न्हिदल्या रे, जाल्यार हांवूय बी जाणा, म्हजी सत्री बी जाणा.
3: ना बा, मध्या राती तूं खंय भायर वताय? घरांत न्हिदून आसताय पळय.
1: पुता, हे म्हज्या म्हणण्याक गेलें ना पुता, तुजेय बरें जाला, स्पश्ट जाला.
3: आबा आबा, ते सगळे आसून दी. आतां म्हाका हे सांग तूं, तूं ह्या रातीक तूं कित्याक बरें करून भायर सरलय?
1: हें गे पुता, आज खंयचो दीस रे पुता?
3: आज सनवार न्ही गे बा, फाल्यां येतर.
1: हांवें सनवाराच भायर सरून इच्छे. आयतारा उठोन दाण घसरून पिसाक वयचे.
3: आबाची आयडिया म्हणी बरी आसा. सांकाली उठता लेट जाता म्हणणे.
1: वय पुता वय वय वय वय, वेळ जरा पात्रा पगी वेळ जाता.
2: तुमचे काले कोण जाता भुरगे उठू मेळो न्हू? वर इकरा जाली, न्ही दोन नांगी पाला मी सांगू सांगा. वसा पुता न्ही दा.
1: जायत मागीर भुरगीं येले उलय मस्ती म्हज्या डे.
2: बस पुता बस. तुम्ही दीस वयताना भुरगे उठू कोण जाता कारण तुम्ही भुरगोस्त जातात.
1: आणि मग ते आदले काल चिंताना मोतीक मस्त बेजाराय जाता. आदल्या काळार आमकां जेवंक खावंक कांय उणें नातिल्ले, संतोश समाधान आसा. आज काल जाय तितले जेवंक आसा तरी शांत समाधान घरांत ना. आनी भायर सोदून गेल्यार मेळटा गे मागे.
2: आमचो काळ सताचो काळ, माया मोगाचो काळ, आतां असो काळ येता म्हूण हांवें स्वप्नांत चिंतू ना.
1: आले मागे मनीस घट आसता आसतना बोल्सान चार गुले आसल्यार मात्र ताका स्थान मान.
2: तुमी ते बरे काला चिंतात, पयल्यांचे बरे चिंतून भलायकी काला पाड करतात. कालाक ताका ते कोला म्हणल्या भशेन आतांचो काल कसो आपले तशेंच आमी वंदन वचचे. आले बाब, म्हाका आनीकय उडास आसा. तुमी म्हाका पयले फुटी पळोवंक येताना आमच्यो आमोरी जावन हांव हाटयेंत रेड्यांक तोंड घालतली. तुमी त्या कालकांत पळोवन म्हाका जायच म्हण आनीक उड आसा.
1: आले मगे त्या काळोखान तूं म्हाका ಸಂದ್ರಮ ಬರಿ ಸಪ್ತಲೆ ಮಗ್ಗೆ ಸಂದ್ರಮ ಬರಿ ಸಪ್ತಲೆ ಅನೇಕ ಚಿಂತಾರೆ ಅನಿ ಅಥವಾ ಚಿಂತು ಮಾತ್ರ ಸ್ವಭಾವಕ್ಕಾಯ್ತು ಊಡ ಹಸಿಲ್ಲ ಹಿಂಗೆ ಆತ ತ್ಯಾಮ್ಕ ಚಿಂತು ಮಾತ್ರ ಆತ ಕಾಲ ಆರಂಭ ಊರ್ ಲೋಕ ಹಸಿಲ್ಲ ಹಿಂಗೆ ಮಗ್ಗೆ ಊರ್ ಲೋಕ ಹಸಿಲ್ಲ ಹಿಂಗೆ ಪಾಯ್ ಮಾಯ್ನ ಬಿಸಿಲ್ಲ ಕಮ್ಮಿ ಜಾಯ್ತು ಹಸಿಲ್ಲ
2: ವೈ ಪುಣ ಆತಂಚ ಪುರ್ಗೆ ಸೊಮ್ಮೆ ಹೇಳ್ಕೊಳೆ ಚುರಿ ಕೊಳಚಿ ಬಿರಂತ ಮಳಿತ್ನ ಸತ್ಯ ಸಂಗತಿ ಜಲರೆ ಆಮೆ ತುಮ್ ಕಪ್ಪೋಳೆಲ್ಲ ರೆಸ್ ಪೆರದಿ ಸತ್ ಆತಂಚ ಪುರ್ಗಿ ಬೆಳೆ ಕಾಸರ ಪೈಲೆಂತ ಕೈ ಕೈ ಬೋಂ ಕಚೆ ಹೊಟ್ಲ ಕೈ ದರಿಯ ತಡಿರ್ ಕೈ ಅನಿ ತೆ ಆಡ್ನೆಲ್ಲ ಚ ಗ್ಯಾಲಕ್ಸಿ ರೇಸ್ ಹೊಟ್ಟ ಕೈ ಕೈ ಕೈ ಮತ್ತ ಆಮಚ ಕಾಲ ಏನ್ ಪುರ ಆಡ್ಲಿಂಗಿ
1: ಹೇಗಿದ್ದೆ ತು ಕಪ್ಪೋಳ ಮೋಸ ವರ್ಲತ್ತಾಗಿ ಅನಿ ಆಮಚ ಕಾಲ ಅಂತ ಸಿ ಬೋಂ ರಾಂಗಿ ಅನಿ ತುಕಾಗಿತೆ ಆ ತಾಯಿ ಬಿಜ ಸಂಗತ
2: ಬಾರದಲ್ಲಿ ಬಿತ್ತರೆ ಪಲ್ಲ ಮೀಸ ನಿದ್ದೆ.

0: काले पण तुम योग करणार जाओ पायशी येतात हो की
1: ना पुता तुमचं पप्पा आमका सोन गेला रे पुता
0: काले म्हणताय माय
1: होय रे पुता
2: बाबाक मुंबई फोन करून खबर दी आणि तो काय असा रे शिबट
3: तो दोन हफ्ते जे ट्रेनिंग असा म्हणून काल बेंगलोर गेला तकाय फोन करून पळयता
2: अलबटा तसेच आमच्या वी घराकी खबर दी आणि घंटी मारून सांग वाड्याच्या गुरुकाराकी सांग आणि वाड्या घरा फोन करून खबर दी
3: जाय
2: हा पक्कू फोन करता आणि मरणाची विलवारी करता हॅलो पक्कू ऐकत आहे

0: तुम्ही ऐकून असत रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळचेनी आईच्या कोंकणी प्रसारात तुमका सुमेस्ता मोग असो स्वागत म्हणता.
1: सांतान्नमायची फिरगजत तोट्टाम दबा जायन खेळून दाखयतात हास्यमय सामाजिक कोंकणी नाटक पप्पाचे फेवरेट. या नाटकांत येवचे सर्व पात्र आनी नावां केवल काल्पनीक. निज जिवनांत कोणाकच कसलेंत संबंद आसचे ना, केवल काल्पनीक. आता तुमच्या मुखार सदर करता पप्पाचे फेवरेट. या नाटकाक दिग्दर्शनांक संगत दिला नानू मरल तोट्टाम, तशेंच रंगदमानिक्या मॉर्विन शिरवा.
2: हांवें सोडचे कशे जाल्ल्यान तुझ्या पप्पान म्हाका 1 महिन्याचे पैशे दिवंक आशिल्ले. काय खोर इल्ले दिले, काल इल्ले दिले, आज इल्ले दिले.
3: नाही बाबा, तू आईलो बर पळयता ना, आमच्या पप्पान असा पळय त्या रट्टूक सोडूंक 4 चंडे दिवंक तिची व्यवस्था केला म्हणून चिंतले. ओ पट्टींग पंचायतीचो उदास उरतलो. तुझो जू पळया न्ही सैबा, हे तुका हातात झुजड जायना, एक सायडीन अशें जायना. हे लोंकडाचे
2: तुमकां लोंकडाचे जावंक पुरो, म्हाका हे भांगाराचे
3: लोकर बरे उडयताय सैबा. नाही ओके, ते लोंकडाचे तुका भांगार ओके झाले. नाही तू माथ्याक हेडलाईट घाल, काय आला सुट्ट गुंताय सैबा.
2: म्हाका राती न्हिदल्ल्या परा सपना येतात, ती सपना खंयची

0: Vad är det? तू पंचायता कोसो तालुका कोसो इंडिया डीसी लागी वसो आऊ तुका बिल्कुल जागो देना आणि सकाळी जेया नका संजे जेया नका फरे ये माजीरी म्हणनो तू मका संचे नका रस्तो जाय तुका मका नाही
1: अरे रट्टो तू बरो मनीस देव बिरांतीसो मागणे रजार करसो आणि हर एक संतेनी बरो पुणो या रस्त्या विषयी मात्र कित्याक तू खटूक झालाय
0: म्हाका पॉलिश करचे नाका सारखे तू जाणाय हांव खटूक म्हणून तर पंचायता कित्याक दूर दिलाय फाल्यां सकाळी म्हाका पंचायताक आपयला
1: अरे रट्टो त्या कुशीच्या अक्रिस्तावांनी चार फीट जागो सोडलेला आणि तुवें चार फीट जागो सोडलो दया दाखयली जाल्यार जाते आसले
0: त्या क्रिस्तावांनी जागो सोड दिला हांवें तुका जागो सोडिल्ले म्हणचे गे ना हांव तुका एक इंच असो जागो सोड दिना जाय जाल्यार त्या क्रिस्तावा लगेच अनेक चार फीट जागो सोडूंक सांग आणि हांव जागो सोडटा म्हणजे खबर विसरून सोडो
2: कित्या बो मारतात इल्ले लव उलोवंक जायना गे जागो जागो म्हणून बो मारतात वता नाका वरतात की तुम्ही
0: हांगा येवन तुजे कॉमेडी गे मरताना वरिना म्हणून तुका कळीत आसा न्ही गे मागीर कित्याक म्हज्या लागी सदां न्ही जागो जाय म्हणून विचारतात आनी मुखार फाल्यां धावन रस्त्याक जागो विचारशा जाल्यार जागृत
2: तुम्ही या बाबा
3: आबा आबा आमचे वासून बरं नव्हतं पुरं झाले
1: पुरं वासून पुरं झाले की बता शिकवणी झाले गे बसा बेटा बसा बसा
3: आता आमका एक काणी सांगा बा प्लीज
1: आता तुमका एक हवे काणी सांगायची गे एका गावात एकलो वणे रिपेरी करतालो आसलो ताच्या लगी चड पैशे नातिल्ले बरें कुटाम घरांत संतोष समाधान आसले आनी माय अभोग आसलो बरी बायल भुरगीं आसली एक दीस ह्या कुटुंबाचेर रायाचो दोळो पडलो आनी रायान मंत्री गापोवन तांचे आंगडी बागलार तोंबत्तोंबत्त नाणी दवरली
3: ही काणी म्हाका गुप्त आसा ही आमच्या पात्रबान मिसाच्या शर्मा वेळार बरी कान सांगला ती नाका दुसरी सांग
1: प्लीज पुता ही काणी तुमकां सांगल्या गी पात्रबान जाय पुता आता आनी एक काणी सांगता अमेरिकात एक 12 वर्सांचे भुरगे आसले ताचे नाव हॅट मी वेट त्या भुरग्याक दोतोर न्ही वसोंक इगर्जे वसोंक मस्त मोर आसली ती इगर्ज ल्हान भितर वसोंक तांकां जायनातिल्ले इगर्जे भितर वसोंक ते भुरगे 13 वर्सांच्या प्रायर एक मार्गकार पिडेक वळख जावन देवाधीन जाले ताजी मरणाची रीत जाल्या उपरांत ताच्या आवयन ताजी पर्स हाडन विगाराल्या दिली विगारान पर्स उक्त्या घरान पळयले आनी तांक ती एक चीट बरोवन आशिल्ली पुता त्या चिटीर अशें बरोवन आशिल्ले आमकां एक व्हडली इगर्ज जायचे आनी हांवें पॉकेट मनी जावन उरयल्ले

0: का स्थान मान
1: तुम्ही ते प्रकाल चिंतात पहिल्यांच्या प्रचिंतून बलाकी काल पाड करतात कालके तकंत कोलमळ बशेन आता सो काल कसो आपले तसे आम्ही
0: मग्गे संद्र बबरे सप्ताले आणि इतके चिंतल्यार आणि आता मात चिंतून मात्र पाय मायन विसरले कमी जायत प्रजा असले
1: वही पण आताच्या भुरग्याचं मेल पडे चुरी कोणाची बिरांत म्हणलीत ना सत्य सांगायचे झाल्यार आम्ही तुमका पळलेले रेस पेर दिसात ते आतांची भुरगी पळे काजारा पहिले खै खै भोंग पाहिजे हॉटेलात खै दर्या तडीर खै आणि त्या आडनेलाच्या गॅलेक्सी रेसॉर्टात खै खै खै वेतात.

0: माय पप्पाच्या काही फिक्सड झाले पैसे म्हणी असतात घे बँकांत
1: पैसे खंचे रे तुम्ही दिल्यावर मात्र आमच्या लगे पैसे असते तुमच्या लगे सरतार म्हणतात 100 कोईल का दोसाने ते पावरांगी म्हणून
2: बाबा इल्ले असतात ते पप्पान मायच्या नावावर फिक्सड दोरन मात्र नॉमिनी केल्या
0: तुका किद्या घे पैसे जेवताय खाताय घर असं आणि किद्याक तुका
1: जेवल्यावर केल्यावर पूत पावताय रे पैसे नाकात घे खर्चाक वखताचे खर्च म्हणी नाकाय पैशांक
0: हो आता तुझं मन पण करचे म्हणून तुका टेन्शन घे खंत करी नाका तो शिपाट असा ना गे तो करतलो
1: वय वय शिपाट असा वांट्याक शिपाट ना माय पळंग मा शिपाट नी गे
2: माय तू चिके ओगे राव पळ्या बाबा बोंबोयता आयला मात्र ताका सर टेन्शन दी नाका तू चिके ओगे राव
0: ते पुर असून दे हाव नी तू इगर जेडे असून ये आणि पदर भाग पेळो नो उलो नी निसाचा विश्वास ये